0: Es gab noch 107 Nieren, Gott etwa, wie kann man Nieren, wenn man so sagt, 5 Minuten kommt, sagt, kommt, sagt, kommt, sie, was ihr da, Programm, kommt, so, so, so, so, so, so, ja, kommt, sagt, kommt, sagt, kommt, sagt, wa, gizi, gane, kommt, sagt, wa, sagt, kommt, sagt, kommt, sagt, kommt, sagt, kommt, sagt, so, kommt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, sagt, hình phản ứng cái anh cái anh du cảm xúc sinh hình cái là tên anh càng không ta còn cái gạo khuy gà thế thì mà hiện giờ chúng hình tên anh hoàng gì à đang số lăng à chú có mau phá đang thấy cái cái mà à khảo cái khẩn hùng cái mà cái cấm à khai à sang đặc biệt ở phá cái là cái mà cái này mà anh gọi là cái cái thế thì mà ai ở phá cái thằng cái à sang đặc biệt trong cái gì ta mà đang gọi là cái cái tôi có sự phá tôi không thể gọi tôi cái à mi tang ta wa wa mi chu ko ma ke ti ta chi che wa a ke ngo la ke khin chu la ng ge zi kha ke khin tang ke khol kha chi de tang ke ya du ga a tu ko pro bir tang ka ta ta ta ta ta sa ta wa ta na ka man ta wa man de ngo chu ma ko e kan ko kha ma ko ngo le ngi a tu ni lu sa ta ke se kha tu sin vi du ke le du ga la ta ko la kan te ne am long ga mi cha ku sin hi ke em cha chwa khri kom cha ke ngo ma ke ka ya isti ga chi ke a ngo ngo ga ka sa jala ko ka ngo la jala a aku lan amangka takal chik de chinji ke ai wo chik gang gam chik kong ko ti tim ma chi cha blum so ti bisik ngak khoi na sarai dos ka fim ko ko ngun i kora de te ta chi cha de ka 5 minute net ma sa tu ko dong ni cha sik ma kam banda kha ta sik ma kle ta a kong khoi chik ga usik ga nu ra kham cha sim kom cha lung sam chen ru khia ta ka am chik ko la tong ka ni cha ngi ta ke khawa ko na mi ki man kha ni na la ओ ओ सॉरी को मन खा दवा दहिंस खाला अतेने को वनामे मि ताली गेसिंग के तेता छि चमचे गोट तो एक वक्त फाइव मिनट आते ना वो नहीं तैयार सीखा मत इन्ना वाकी चीचे अब बिल्कुल सब हम ची कहूँ सी के कुलेंग कुलेंग ना भी कौन कहूँ सी कंगला या कौन वक्त ये कावा के काम निरा हूँ तक हम कौन वक्त तीते खबे को मत थो वीडियो थो आते ना सिंग तीते चीचे हम यहाँ लोग से कहते ने को गाता हूँ कहूँ अच्छी के कंगला काम गया का थो के रम को तो दूसरे अमा लोग सवा चीचे रसे लोग सवा तो तक यहाँ थो को तक कौन को गाउन हूँ हूँ दिन दिया अगर हूँ अंगाग में लोग सा गाग गाउन हूँ taka o sur ko ka ngam che ka kwa tin che ka ngam ka kwa ko chi jala sun wa chi ka ngam ko ko ko ti din chum che khabar ki mcha kan chim ne chum cha sok ko kom che ai ta kam cha to khabar mcha kan chim chang go chu chu din na wa chi ka ngam che ko i wish ngam ko mo sarat yo skafam ko sun din mit khoi sin di ko ko ngam ko ra de te da chim cha no ko da sun ko tum cha te twang kam cha no ko te ko to to sila
1: the number you dialed is not a working number.